0: नानक मन चंचल चतुराई किने ना पाया
1: ए मन प्यारिया
0: तू सदा सच संभाले एक कुटुम तुझे देखदा चले नाही तेरे नाले
1: साथ तेरा चले नाही तिस नाल क्यों चित लाई है
0: ऐसा कमूले ना कीचे जित अंत पछताइए
1: सतगुरु का देश तू होवे तेरे नाले
0: कहे नानक मन प्यारे तू सदा सच संभाले।